सभी मद सभै ते बाहर बे मोहताज बापा पिता हौं जानौ नाहीं तेरी कवन जुगता।

तू सूखम होवा अस्तूली, तू जलनिद तू फेन बुद बुदा, तुद बिन अवर न पालिए जियो। तू सूत मणिए पी तू है, तू गंठी मेर सिर तू है, आद मध अंत प्रभ सोई, अवर न कोय दिखा लिया जियो। तू निर्गुण सर्व

मन तन अंतर तुद नजर निहाली, तू मेरा मीत साजन मेरा स्वामी, तुद बिन अवर ना जानने आ, जिस को तू प्रभ

एक महल ने मानो, एक महल तू आपे आपे, एक महल गरीबानो, एक महल तू पंडित बकता, एक महल खल होता, एक महल तू सब किश ग्राहज, एक

प्यारे अहनस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर मिल।